पास जियो, तुदे अंतर हो सुख वसा, तू अंतर सा बास जियो, भाणै तखत वडाइया, भाणै भीख उदास जियो, भाणै थल सिर सर्व है, कमल फुलै आकाश जियो, भाणै भवजल लंघी है, भाणै मंझ परिहास जियो।

जाको नदर सरंदे मनमुख पूली बहुती राही हाथी माया फंदे ठाकुर पानी सा गुणवंती तिन्ही।

आहे फुल आए गए पछताहे, लख चौरासी मेदनी कटै न वधै उताहे। सेजन उभरे जिन हर पाया,